हमने सर्व लोग दिरचा हमने सर्व काल दिरचा हमने सर्व लोग सदार चा हमने बंतन महीप जलतर महान जगत प्रसोकना निधान जग मगत पूर्ण प्रताप अमृत मीजे जब तुझा